नमस्कार। शुक्रवार की प्रसन्न पहाट है संगीत प्रेमी श्रोत्यानो। ऑक्टोबर महीनिया की दूसरी तारीख या प्रभात वेले आपल्या दैनिक सकाळ बीस कार्यक्रमात आनंदी मनाने मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते ऑन दी वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन। रसिको हो, आजचा दिवस प्रत्येकांसाठी विशेष आहे कारण आज 2 ऑक्टोबर आहे। गुजरात मधील पोरबंदर येथे मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला होता। सत्य, अहिंसा, साधेपण, स्वावलंबन आणि माणुसकी या मूल्यांना त्यांनी आपल्या जीवनातून महत्त्व दिलं होतं। आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना अभिवादन करताना आपल्या दैनंदिन जीवनात चांगलं बदल घडवण्याचा संकल्प करूया। तर प्रस्तावनेत विलंब न लावता चला या सुंदर विचारांसो

सोबत शुक्रवारची ही सकाळ सुरेल करूया आणि संगीताच्या या मैफिलीला सुरुवात करूया या पुढील गाण्याने. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, मानसा मानसाशी समवागणे, हीच तर खरी माणुसकीची वाट. तर चला ऐकूया

हे विचार फक्त आजच्या दिवसापुरते न राहता आपल्या रोजच्या वागण्यात उतरून देऊ. तेव्हा या शुभ विचारात या शुभ विचाराने चवळू या दुसऱ्या गीताकडे. तेव्हा तसेच आज मराठी गौरव दिन आहे, तर या मंगल वातावरणाला अनुसरून सर्व मराठी बंधू भगिनींना हे पुढील गीत समर्पित करण्यात येत आहे. तर चला या पुढील अभिमान गीताचा आस्वाद घेऊ.

मराठी गौरव दिनानिमित्त ऑरेन फ्री रेडियो मनोरंजन वरुण सर्व बंधु भगिनींना आपली हार्दिक शुभेच्छा प्रकट करते. तर या मंगल दिवसानिमित्त चला एक

0: 94.6 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री
1: ऑरेंज फ्री रेडियो मनोरंजन वरुण पुनश्च तुमचे मनापासून परत एकदा स्वागत करण्यात येत आहे रसिक हो या प्रभात वेळी विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेत रुजू झालेले आहेत त्यांच्या नव्या शैक्षणिक प्रवासासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा प्रकट करण्यात येत आहे ऑन दी वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन तेव्हा त्यांचं जगणं ज्ञानाने मैत्रीने आणि आनंदाने असंच फुलत राहो अशी आमची हार्दिक मनोकामना आहे तेव्हा विशेष त्यांच्यासाठी निवडण्यात आलेले आहे कर्मचक्र चित्रपटातून घेतलेले हे गाणं सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी यारी ही जगणे अन जगण्यात गीत नवी

एकत्रहा प्रसकार बीच कारण आम्ही सुरांची ही सुंदर मैफल सजवत राहू आणि आपल्या या दोघांच्या या नात्यात संगीताचा सूर असाच कायम राहू दे. आज तुला जवळून पाहायचं आहे थोडे क्षणासवे खेळायचं आहे क्षण चित्रपटातून घेतलेले हे सुंदर रोमॅन्टिक गीत खास तुमच्यासाठी आम्ही वाजवित आहोत.

0: पोस्टर मस्त बनलाय.
1: यावेळेस ना आपण अशा महिलांना बोलू ज्यांना कधीच कुठल्याच कार्यक्रमाला बोलवलं जात नाही.

व श्रेया घोषाल तर चंद्रा या अप्रतिम गीताचा आस्वाद घ्या आणि आम्हाला इथेच अनुमती द्या. दिवसाचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी शुभ व मंगल ठरो ही सदिच्छा व्यक्त करून आपली रजा घेते. याच मेहलीत आमची भेट होईलच. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा, आपले मन प्रसन्न ठेवा. शुभ दिन व नमस्कार.